तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी आयतराच्या या विशेष कार्यक्रमांक तुमका मोगो असं स्वागत. आयसो संदेश दितात मानदिक बाप राहुल डेक्स्टर डिसोजा.

ಏನೇನು ಜೀಸ್ ಇಲ್ಲೋ ಕಟೀನಲ್ಲೇ ಬರೆದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲೋ ಟಫ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಬರೆದಿಸ್ತಾ ಮುಜಿ ಯಾವೈ ಮಾಕಾ ಓಳೋಕ್ ನಾ ಮುಜ ಭಾವ ನಾ ಆಮ ಕಮಣಿ ಕೊನೆ ಆಮಚ್ಯಾ ಭುರ್ಗ್ಯಾನ ಅಶೇ ಸಂಗಲೆ ಜಾಲ್ಯಾರ ಘರಾ ಆಯ್ಲೆ ಆಪಣ ಬೆಲ್ಟ ಆನಿ ಕಾಯ ಗಲತ್ಯಾ ಕೊಡ ನಾ ತರ ಬಾಬಾ ಭೈನೇನು ಮುನ್ಶಾ ಸಂಬಂಧ ನೈ ಬಗರ್ ಅತ್ಮ್ಯಾ ಸಂಬಂಧ ರಕ್ತ ಸಂಬಂಧ ನೈ ಬಗರ್ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಎವಡ ಅಸ್ತೋ ಯಾ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಸಮಾಜ ಅಲೋ ಊರ್ಲೆ ಸಗಳ ಸಂಬಂಧ ಅಪಾಪ್ಷನ್ ಸಮಾಜ ಅತಾರ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ನಾಸ ಅಲೋ ಊರ್ಲೆ ಸಂಬಂಧಿ ನಾಸ ಅತಾರ ತರ ಬಾಬಾ ಭೈನೇನು ತೊಡೋ ನಿಯಾಳ ಆಮಿ ಕರಿಯಾ ದೇವಾಚೀ ಖುಷಿ ಆನಿ ಮನುಷ್ಯಾಚಿ ಖುಷಿ ಹೆ ದಿಸಕ್ಲಿ ಸ್ತ್ರೀ ಘರಾಘರಾನಿ ವಸೋನು ಬಟನ್ ಬುತಾಂ ಸುವಿ ಸೂತು ಶೂಲೇಸ್ ಅಶೆ ಪೂರ ತಿನೆ ವಿಕ್ಚೆ ಆಸಲೆ ತುಕ ಸೂತ್ ಜಾಯಿಗಿ ಸುವಿ ಜಾಯಿಗಿ ಬುತಾಂ ಜಾಯಿಗಿ ಲೇಸ್ ಜಾಯಿಗಿ ಮನೋ ತಿನೆ ವಿಕ್ಚೆ ಆಸಲೆ ಅಶೆ ಘರಾಘರಾನಿ ವತಾನಾ ದೋನ್ ಮಾರೋಗ್ ಮೇಳ್ಟಾನಾ ದೋನ್ ವಾಟೆ ಮೇಳ್ಟಾನಾ ವೆದರ ಟೂ ರೋಡ್ಸ್ ತಿಕ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ತಿನೆ ಕಾಲೆ ಕರ್ಚೆ ಖುಷಿ ನಲ್ಲಿ ಲಾಂಶೆ ಏಕ ಆಡಾರ ಕಣ್ಗೆ ಎ ಬೋಡಿ ಕಣ್ಗೆತಾ ಅಣಿ ಉಡೇತಾ ವಾರ್ಯಾರ ವಾರ್ಯಾರ ಉಡೇತಾ ಉಡೇತಾ ಉಡೇತಾ ಬೋಡಿ ಸಕಲ್ ಪಟ್ಟ ಪಾಂಚ್ ಪಟಿ ಜಾಲೆ ದಾ ಪಟಿ ಜಾಲೆ ಪಂದ್ರ ಪಟಿ ಜಾಲೆ ವೀಸ್ ಪಟಿ ಜಾಲೆ ತೆನೆ ಹೇಸ ಮಾನೇಸ್ತ ಚಿಂತಾ ಕಾಯ್ ತಕ್ಲೆ ನಿಲ್ಲಿ ಅಸ್ಕ ಜಾಯಿ ಜಯಿ ಬಾಯೆ ಓರೋದ ನಾನು ಪಡೆಯತಾನಾ ತೂ ಬೋಡಿ ವೈರ್ ಉಡೇತಾಯಿ ಕಾಲೆ ಅವಸ್ಥ ಕಾಲೆ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಮ್ಯಾಟರ್ ವಿಷಯ ಕಾಲೆ ತಿ ಮುಂಟಾ ಮಾಕ ರೈಟ್ ಆಗ ಹೊಸಾ ಜಯ ಆ ಬೋಡಿ ಓರೋದ ಉಡೇತಾನ ಬೋಡಿ ಲೆಫ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಪಟ್ಟ ಮಾಕ ರೈಟ್ ಆಗ ಹೊಸಾ ಜಯ ಮಾಕ ಉಜ್ವೆ ಆಗ ಹೊಸಾ ಜಯ ಪುನ್ ಬೋಡಿ ಕಿತ್ಲೆ ಬಟ್ಟಿ ಉಡೇತಾಂಗಿ ತಿ ರೈಟ್ ಆಗ ಹೊಚ್ಚ ಜಾಗ್ಯಾರ ತಿ ಲೆಫ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಪಟ್ಟ ಮಿಳಾರ ಸಾಧಾರಣ ದೇವಾಚೆ ಕಾಮ ಆನಿ ಮನುಷ್ಯಾಚೆ ಚಿಂತಾ ಅಶೆನ್ಸ ಜಾತಾ ಜೇಜು ಮುಂಟಾ ಲೆಫ್ಟ್ ಆಗ ಹೋಸು ಪುಣ ಹಾವು ಮುಂಟಾ ಅಶೆ ಬೋಡಿ ಲೆಫ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಪಟ್ಟ ಜೇಜುಜ ಖುಷಿನಿಂದ ಪಟ್ಟ ನಾಕ ಮಾಕ ಏನೇ ಹೊಸ ಜಲ್ಲೆ ಜತೆತ್ ನಾ ತರ್ ಬಾಬಾ ಭೈನೇನು ಅತ್ಮ್ಯ ಸಂಬಂಧ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಹೊಯ್ಲೋ ಗಟ್ಕರಿಯ ಏಕ ಕುಟ ಮಾಸ ತ್ಯ ಕುಟ್ ಮಾತ ಬಾಯ್ಲು ಬೋ ಭಕ್ತಿ ಪಾಡ್ತಿಕ ಮಿಸ್ ಆಗೋಚೆ ಆರಾಧನ ಕೊಚ್ಚೆ ಏಕ ಭಕ್ತಿನ ಮುಣಿಯತ್ ಬಾರಿ ಏಕ ಡಿವೋಷನ್ ಏಕ ಭಕ್ತಿ ಪಣ ಬಾರಿ ಆರಾಧನಾಗ ವಚೆ ನೈಟ್ ವಿಜಿಲ್ ಕರ್ಚೆ ಮಿಸ್ ಆಗ ವಚೆ ನೋವೇನಾ ಕಚ್ಚಿ ದಯ ಹಂಗ ಪೂರ್ಣ ಶತಾ ಗಾವಚೆ ಬಾರಿ ಅಸಲೆ ಅನಿ ಏಕ ಸೋಯ್ ತಿಕ ಬಾರಿ ಬಾಳ ಅಸಲೆ ವಾಂಜಲ್ ವಾಸ ಯಾ ದೇವಾಚ ಉತಾರ ವಾಸ್ಚೆ ಪೂನ್ ದಿಸೋ ಗೋ ಆವಳ್ಯ ತೋ ದೇವಾಗ ಪತ್ಯ ಏಕತ್ ಕರ ಕಾಜಾರ ಜಾಲೆ ಅಂತ ಏಕತ್ ಕರ ಗೋ ನಾಸ್ತಿಕ ಈ ಆಸ್ತಿಕ ತೋ ದೇವಾಗ ಪತ್ಯನ ದೇವಾಚೆ ಅಸ್ತಿತ್ವ ಪತ್ಯನ ಈ ದೇವಾಚೆ ಅಸ್ತಿತ್ವ ಪತ್ಯತ ತೋ ಮಗನ ಓ ಮಗ್ತ ತೋ ಮಿಸ್ ಆಗ್ಯಾನ ಈ ಎತ್ತ ದೇವರು ಅಂಚೆ ಮದೆ ಏಕಾ ರೀತಿನ ಜಂಜಟ ಅಸಲೆ ದೇವಾ ವಿಷಯ ಪರಿಯಾಗಿಸು ಗೋ ಬಾಯರ್ಗೆ ತಾನ ತಿನ್ನ ರಪಾ ರಪಾ ವಾಂಜಲ್ ಕಟ್ಸು ಅನಿ ವಾಸ್ಚೆ ಅನಿ ಲಿಪೊಂದ್ ಬರ್ಸು ಕಟ್ಟೆ ಪೊಂದಾಗಿ ಕಬಾಟ ಅಂಗಿ ತೈ ಹಂಗ ಗೋವಾಗ ಮಳೆ ಬರೀ ಲಿಪೊಂದ್ ಹೊರ್ತಾಳೆ ಏಕ್ ದಿವಸ ಶನ್ಸಲೆ ಹಂಗ ವಾಸ್ತಾನ ಬಿತರ್ ಕುಜ್ನಾಂತ ಶೀತ ಕೊತ್ಕೊತ ಯೋಂಚ ಅಧಿಕ ಆವಾಜ್ ಅಲೋ ಅನಿ ಗ್ಯಾಸ್ ಆರು ಓಮ್ ತುಂಚ ಅಧಿಕ ಆವಾಜ್ ಐಕಲೋ ದೌಲಿ ದೌತಾನ ಪೋವಿತ್ ಪುಸ್ತಕ ಮೇಜ ಅರುತ್ತ ಮುಖಾಡ ತಿ ಪೋಯಚೆ ಅರುತ್ತ ತಿ ಬಿತರ್ ಗೋ ವೈಲೋತ್ ಅನಿ ಪೊಯ್ಲೋ ಪೊಳೆತಾ ಕಾಲೆ ಪೋವಿತ್ ಪುಸ್ತ ಬಾಯಲು ಚಿಂತ ಆಸು ಜಾಲೆ ಆಜ್ ಖಂಡಿತ ಮಕ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಗಲ್ತ ಖಂಡಿತ ಆಜ್ ಮುಜ ಹಾತಾಕ ಗ್ಲೂಕೋಸ್ ದೋನ್ ದಾಂತ ಮುಜ ಅಷ್ಟೇನಾ ಅಂತ ಯಾ ಹಾತೆ ಫ್ರ್ಯಾಕ್ಚರ್ ಜಾತೋ ಲೋಕ ನಮ್ಮನ ತಿನ್ನ ಚಿಂತ್ಲೆ ಗೋವನ್ ಬುಕ್ ಬರೋ ಕನ್ಸ್ಲೋ ಪೋವಿತ್ ಪುಸ್ತ ಅದು ಪಾನ ಹೋಗ್ತಿಗಲಿ ಆತ ಪಿಂತ ಅಮ್ಮನ ಚಿಂತ್ಲೆ ತಾನೆ ದೋನ್ ತಿನ್ ವಾಕ್ಯ ವಾಸನ ಶುರು ಕೇಳೆ ಬಾಬಾ ಬೈನೇನು ಅನಿ ತೋ ದೋಳೆ ಒಟ್ಲೆಕನ್ ಬೈಲೆ ಮುನಲೋ ಓ ಬೂಕ್ ಮಾಕ ಪೊಯ್ಲೆ ಕಿತಿ ಆಗ್ದಿ ಉನ್ನಾಯಿ ಈ ಕಂಪೌಂಡ್ ನಾ ನಾ ತಶೆ ನೈ ಅಶೆ ನೈ ಅಶೆ ನೈ ತಶೆ ನೈ ಮಾಕ ಓ ಬೂಕ್ ತುಮೆ ಕಿತಿ ಆಗ್ದಿ ಉನ್ನಾಯಿ ನಾ ತಶೆ ನೈ ಸೈಬ ಇತ್ಲೆ ಬರೆ ದೇವಾಚೆ ಉತ್ತಾರ ಅಂತ ಅಸ್ತಾನ ಓ ಬೂಕ್ ಮಾಕ ತುಮೆ ಕಾತ ಕಿತಿ ಆಗ್ದಿ ಉನ್ನಾಯಿ ಇತ್ಲೆ ಬರೆ ಜೀವಿತಾಚಿ ಝರ್ ಅಂತ ಉಮಾಳ್ತಾನ ವಳೋನ್ ವೆತ ಅಸ್ತಾನ ಓ ಬೂಕ್ ಮಾಕ ತುಮೆ ಅಚೆ ಬೈಲೆ ಕಿತಿ ಆಗ್ದಿ ಉನ್ನಾಯಿ ಮಾಕ ಸೊಮ್ಯಾಚಿ ರೂಸ್ ಮೇಳ್ತೀನಿ ಇತ್ಲೋ ವೇಳ್ ಇತ್ಲೋ ಕಾಳ್ ಇತ್ಲೆ ಮೊಯ್ನೆ ಇತ್ಲಿ ವರ್ಷ ಏಕ ದೇವಾ ಪಾತೆ ಅಸ್ತಾನ ಜೇರು ಪುಣ್ಯ ಉತ್ತ ದೋ ತಿನ್ನು ಅಸ್ತಾನ ಮಾಕ ಅಂತ ರೂಸ್ ಸಡ್ಲಿ ತರ್ ಬಾಬಾ ಬೈನೇನು ಬಾಯ ಚಿಂತಲಿ ತಪ್ಪನ ವಾಸ್ಚೆ ನಾ ಗೋವಾನಿ ಅವನು ಕಿತ್ತೆ ಪಳೆ ಅಸಾಧ್ಯ ಚಿಂತಿಲ್ಲೆ ಬೈಲೆ ತೆ ಸಾಧ್ಯ ಸಲೆ ಕಿತ್ಯಾಕ ತೈಸರ್ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಗಟ್ ಸಲೋ ಮನುಷ್ಯ ಸಂಬಂಧ ಚೈ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಗಟ್ ಸಲೋ ಕೇತಾಳ ಜೇಜು ಸಂಬಂಧ ಗಟ್ ಸಲೋ ಆಪಾಪ್ಷೆ ತಿಚೆ ಕುಟ ಆಮಿ ಸಗಳೆ ಬೆಸ್ಟ್ ಸಲೆ ಕಾಯ್ ತಾಚು ಪ್ರಾಕ್ ಸಮಸ್ಯೆ ನಾ ತಿನ್ನೆ ಬಿಯನ್ ಕೈ ಲಿಪೊಂದ ದೊರಿಚೆ ಮನೋ ಗರ್ಜ್ ನಲ್ಲಿ ಸಗಳೆ ಬೊರ್ಯಾ ಸಲೆ ಬಾಬಾ ಬೈನೇನು ತರ್ ಥೋಡಿ ವಿಷಯ ಆಯ್ಚಾ ವಾಂಜಲ ತಾನ ಅವ ಕಟ್ಟ ಅನಿ ಮೋಕ್ಲಿ ಕರ್ತ ಇಲ್ಲ ಸಿಚುವೇಶನ್ ಪೊಳೆಯ ಸನ್ನಿವೇಶ ಪೊಳೆಯ ಜೇಜು ಅಸ ಜೇಜು ಅಸ ಜೇಜು ಉಲನಂತ ಅಸ ಲೋಕ ಮಸ್ತ ನಜರೆ ತಂದೆ ಕಾಮ ಸಲ್ತೆ ತಸ ಉಡಾ ಜೋರ್ಯಾ ನಜರೆ ತಂದ ಏಕ್ ಅಜಾಪಿ ಜಾವಂಕ ನಾ ಕಿತ್ಯಾಕ ತೋ ಲೋಕ ಕಿತೆ ಮಾಡಲ್ಲ ಜೇಜು ಮೊರಿಯ ಸೋನೆ
मोरी आमच्या सांगता सकाळी मार्केटीक येता जीन्स सामान तिने कणयोचे आम्ही पळयला तिचे तावन देव येवचो कांय चिंता कांय आसा गी त्या मोरये तावन जेजू देव जावचो ना लोक म्हणालो तो जुजेचो पूत न्हय सुतारी तो रूख रिपाट आनी काले रुकाड सुत्ते पुरो उरनेतना आमी पळोवंक ना गी ताणें कशें देव जावचें देव म्हळ्यार इल्लो स्टँडर्ड जायचे व्हायट कॉलर जॉब जायचे इल्लें मट्ट आसाचें राय म्हळ्यार प्राणी एक स्टँडर्ड जायचे माथ्या पुरो जायचे चे अशें परत सुतेऱ्याचें काम करून पुरो आमकां जेजू आमकां जायना समजना देखून दोन पंगड एक पंगड जेजूक आयकूंक आयला आनी एक पंगड जेजू खाली पळोवंक लागाड काडूंक आयला हे दोन विशय आमी मतीन दवरया जेजू आसा एक पंगड लोक आयकूंक आयला आनी एक पंगड जेजूक लागाड काडूंक म्हणजे प्लॅन करूंक तूं कितें शिकयता देव निंदा म्हणटा गी आमचे विरोध आड येता गी साबत मोडटा गी तो काले करता पळोवया ताका मागीर आमी भूत शिकोवया क्रमेन ताका काडलो थंय हांगा मस्त वत धाडलें 33 वर्सांचे प्राय ताका काडलो ताणी कशेंय ते वयर येयले पूण जिकलो जेजूस पूण मनशाचें बोळ येवंक ना तर भावा भयणीनो असले एक उद्वेग जेजूच्या काळान आसले मोरी काले करता मोरये जेजू लागी जेजू वते हा इतलो लोक आहा तर आतां काले करचें कोणाकी सांगचें हळे वचून जेजू सांग आवय येयल्या म्हूण सांग ताचे भाव येयल्यात म्हणून सांग तो ते नांचो तो म्हणटा म्हजे आवय भाव हा कोण देवाचे उतार पाळटा आवय भाव म्हणटा तर मोरयेन पाळलें गी वय ताच्या भावांनी पाळलें गी वय तर आतां वेळ तुजो आनी म्हजो पयलो तो आत्मीक संबंद जेजू संबंद गट करया तेदा आपापशे उरले संबंद गट जातात तर भावा भयणीनो कुटाम हांवें म्हळें कुटमा संबंदाक जेजून मोल दिलें खंय जेजू आसा तें कुटाम बरें जाता तर पळया पयल्लें आमकां हरेकल्यान की बेसांव जाय बरीं कुटमां जाय सपोर्ट दिवची कुटमां जाय मोग करची कुटमां जाय बरो घोव जाय बरी बायल जाय बरी भुरगीं जाय हें आमी सगळ्यांनी आशेवचें सगळ्यांनी वी वॉन्ट दीस असलें कुटाम आमकां जाय वी नीड दीस फॅमिली हें पयलें रिक्वायरमेंट पूण दुसरें कालें जालां म्हळ्यार काजारां पयलें सांगात जियेता कोहॅबिटेशन लिव्हींग रिलेशनशीप काजारां पयलें सांगात जियेली काजार उपरांत वेगळा सारा गेली भुरगीं बली जाली आवय बापायच्या जंजटाक भुरगीं बली जाली देखून पोर एकलो भुरगो म्हणालो हांव सुसायड करतां फादर खंयच्या क्लासीचो फस्ट स्टँडर्ड आसूं काल्याक म्हजो डॅडी म्हजो मोग करना फादर मोग करची मम्मी गल्फान काम करता मोग करचो बापूय हेट करता भुरग्याक पयस करता तर तसल्या कुटांक येता आसतना भुरगीं बली जातात तर बाबा भयणो भुरग्यांक बली करचें नाका कुटामी वाटेर घालचें नाका कितें जेजून आपयला पयलें अत्म्या संबंद जेजू संबंद घट करूंक आमच्या कुटामी घट करूंक आमी मुखार पेसाडया हें केल्यार थोडे बोनस आसा एक अशें केल्यार थोडे बोनस आसा तुमकां हांव सांगता ते बोनस कसले म्हणून पयल्लें आमचे त्री एक देव आसात तांचो पयलो कॅटेगरी येता देव बाप जर तर हांवें हो कनेक्शन समा केलो जाल्यार जेजूसो आनी म्हजो पयल्लें देव म्हजें मागणें आयकता म्हणटा पवित्र पुस्तक मातेवासो वांजेल 6:6 सोवा दे सोवी ओळ देव म्हजें मागणें आयकता कित्याक हो संबंद घट जाला म्हजें मागणें आयकता दुसरें म्हज्यो गरजो तो सुदर्शिता तुमी गरजो आयल्यात त्या सांव हाडून आयल्यात मागूंक आयल्यात तो तुज्यो आनी म्हज्यो गरजो तो सुदर्शिता तिसरें आमची पाकां तो भोगशिता चवथें आमकां वायटांत हांव देवसराच्या ताळण्यांत हांव आमकां तो राखता देखून आमच्या बापा मागण्यांत आमी म्हणटा हांव सोम्या ताळण्यांत हांव आमकां पडूंक दिव नाका ताळण्यांत हांव पडूंक दिव नाका हें एक बोनस देव मागणें आयकता पाकां बक्षीस सगळें करता दुसरो जेजू म्हजो भाव जाता सेकेंड बोनस जेजू म्हजो भाव जाता ताच्या लागी सगळें व्हडल्या भावा लागीं गेल्यार आमकां कांय टेन्शन ना अभिमानान सांगत आय हॅव अ बीग ब्रादर म्हज्या फाटल्यान व्हडलो भाव आसा तो तुजो आनी म्हजो इश्ट जाता उडाजो वरया जेजून ही सांगची उतरां इश्ट सब्द पुरा बेश्टें कांय उतरां मेळोवना म्हणून सांगूंक ना ताका अर्था भावा भयणीनो आमच्या भुरग्यांक या आमकांय हरेकल्यान इश्टां भुरगीं घरांत सांगनातल्यान इश्टांक सांगतात हें कळत गत आसा न्ही आमकां इश्टांक सांगिल्ल्यान घरांत सांगना थोडे तांचे सिक्रेट इश्टांक वत्तात घरां मम्मी डॅडी गोत्तू ना आनी हें हांव बरें जाणा जायत्या भुरग्यांचे कितें म्हणटात पोंदाली पोवन आसली थोडी संगती म्हाका गोत्तात पूण घरा गोत्तू ना म्हळ्यार म्हजे लागी हें ताणी शेर केला ताणें म्हाका इश्ट जावन घेतला ताणें म्हजे लागीं शेर पूण घरा सांगूंक ना फादर घरा सांगनाकात घरा सांगात तुमी म्हजे फ्रेंड देखून आमी तुमकां सांगलें घरा सांगनाकात पूण हांवें थंय पार्क केलें
तंग पारखिले एक इश्ट इश्टांक सगळें सांगता पूण ना तो जेजू एक इश्ट ताणें सगळें म्हाका सांगलां कांय लिपोवंक दवरना प्रेज द लॉर्ड जेजू एक इश्ट जावन ताणें म्हाका सगळें सांगलां तितलें मात न्हय पवित पुस्तक म्हणटा ताचे खातीर म्हळ्यार आमचे खातीर बरयताना तांचे खातीर म्हण आसा तें हांव आमचे खातीर करतां आमचे खातीर देवा लागीं विनाती करूं तो ससनाक जियेता हें दुसरें बोनस जेजू म्हजो इश्ट म्हजो भाव आनी तुजे आनी म्हजे खातीर मध्यस्थ करूं तो ससनाक फॉर एवर ससनाक तो जियेता आनी तिसरें बोनस आसा पवित रत्न कोण तुका आनी म्हाका आदार कोण तुका आनी म्हाका धैर्य दिवपी कोण तुका आनी म्हाका बळ दिवपी खंयची नांवां जाय पवित्रत्म्याक घाला तो पवित रत्न तर केदळा केदळा हें समा जालें म्हजो अत्मो समा जालो देवाच्या अत्म्याक लालेलो केदळा समा जालें देखून तें मागणें जेजू बळ्या कालत्या काळजाच्या खर काळीज म्हजें तुज्या काळजा सारकें बळें आनी कालतें बाबा भयणीनो हें सगळें जाताना पेत्रू विचारता जेजू पळय सगळें आमी सोडून आयले हांव दोन सोडली बिजनेस सोडलें आमकां बरें आदा येवचें सगळें काम वी हॅव लेफ्ट ऑक्युपेशन माय बिजनेस सगळें सोडलें तुवें आमकां वाट दाखयताय जिवीत दाखयताय बरें करताय तांच्या मदीं नासलें जेजू

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: सेंट अलोशियस परिगणित विश्वविद्यालयाच्या कोंकणी विभाग तशेंच कोंकणी संघाच्या तर्फेन सारंग ऐकोप्या सर्वांक माया मोगाचो नमस्कार. आज आम्ही सेंट अलोशियस विश्वविद्यालयाचे विद्यार्थी कोंकणी कार्य सादर करता. या कार्यान आम्ही थोडी विचणार कविता विंचल्यांत आणि ती तुमच्या मुखार वाचून तांचो अर्थ मोठव्यान आमच्या समजणे प्रमाणे दिवंक खुशी उरता. कविता सर्वांक आवडता. थोडी कविता संगीत बसून लोकांच्या जिबेर वाळतात तर थोडी केवळ उतरांद्वारी बर्पिनेशी बोगणा उमाळतात. आज आम्ही तसल्यो थोड्यो सामाजिक वर्तुलांनी मिसलायिल्ल्यो कविता ऐकोव्या. मोडी उलयतात ये एक समाजीक कवन आणि हाची फोडणीशी करूंक मुखार येता मनविता फेर्नांडीस. तशेंच ये कवन वासूंक डियॉन मस्करेनस आयतो जाला.
2: म्हाका वेळार वॅक्सिन असो दुसरो डोस मेळ्ळो तर उपयोग नासलेले मोडे पुरपुरले. लॉकडावन नासलेले तर हांव वेळार आस्पत्रेक पावती. एक गुरवार मोडे सुस्कारले. मोरा गलसो तांदूळ आमकां पुणी दिल्लो तर काम नासतना बुकेन मेल्ले मोडे पिरंगले. हांव सरकार आसलेल्या गांवान जल्मली तर ऑक्सिजन मेळनासतना थंड जाल्ले मोडे उलयले. बेड स्कॅम आनी कितें म्हणून आपल्यो सुखी पळयतात दळदीर खंयचे. बारा आस्पत्र्यांनी बेड मेळनासतना मेल्ले मोडे उपराटले. थंड दंपा, आमच्या रायाच्या दयेन आमकां ह्या पवित्र न्हंयत मुक्ती जोडचे भाग मेळना म्हणतस. एक भक्तिकाचे मोडे कॅमेरामॅनाक पोस दिवंक लागले.
3: कोविडा वरवीं जावची मरना आनी त्या मरणाची कारणां हे कवितेन वयर पडल्यान. ह्या कारणान सगळो संसार आडळतेचेर बोट जोखून आसतना मरणान ती आडळत्याचे गुणगान करचो ताळो आयकूंक येता. तो आजून ह्या गांवान जिवंत आसा, तो मरोंग ना म्हणले रुजू जाता. हे कवितेंतलो निमानो कडवो वासतना आंग शिरशिरता, आंगाचेर कांटे फुट्टात, राग मस्तकाक चडटा. असलो ताळो रावून वेची गडी आजून आयली ना कित्याक म्हणली सावलां उठतात. विल्मा बंटवळाची आपुरबायेची कविता ही. आयच्या काळाक जगती तशें आडळतेच्या कदेलार बसलेल्यांक तीक.
1: मुकले कवन मुनीस म्हणजे कितें मनशाच्या जिवितांत विणलेले घेवन येतात लेस्लिन रेशेल कुटिन्नो आनी वियोना मेलिशा डिमेल्लो.
4: मनीस म्हणजे कितें बरयणार अलोशियस इग्नेशियस मस्करेनस गांवान बेंदोरसो. आपल्या अब्रहामाचे यज्ञदान कृती मुखांत फामद प्रस्तुत कावन मनीस म्हणजे कितें मनशाच्या जिने विशीं कळयता. जर तर गरचो दनी घर पडील सोडून परगावान जियेत तर घर बेश्टे रिते जावन सोबाना. तशेंच मनशाच्या जिवितांती श्वास ना तर मनीसी बेश्टे. हांगासर अत्म्या कवी परगावांतलो जन म्हण वलयता. जर तर अत्म मनशाच्या कुडींत तावन वेगळो जायत तर मनशाची कूड किड्यांकान जाता. प्रस्तुत कावनांत कवी हेंच सांगूंक आशयता.
5: मनीस म्हणजे कितें सांगशात म्हाका. मातयेचें एक घर तें धनी आसता सोबीत दिसता ना तर बेश्टे रितें आपले इतलाक वाडटा विचित्र बांदप व्हंकल नातल्यार पडटा. त्या भितरी एक पयणारी आपलें बिडार करता. परगांवांतलो एक जण आत्मो सुंदर जातस आपले स्थावण सांडटा तें घर आपले मुठभर कुसड किड्या परवण.
1: मुखले कवन सामड्याच्यो वाणो. वाणो आनी समगार कशे मुख्य पात्र घेतात हांगासर ऐकोव्या शावेल वेगस आनी रिया स्टेला फेर्नांडिसा मुखांत.
6: सामड्याच्यो वाणो बरयणार सण्णू एडवर्ड मोनीस प्रस्तुत आबुधाबीन वस्ती गांवांत बोळी येसो. प्रस्तुत कवनान वाणोसोमा करून गेल्ल्या बापायची बोगणा तशेंच त्या सामगाराचे उपादेश हें सकड ह्या कावनान चित्रीत जालां. बापायक दुवेच्या काजाराची कंत लागल्या. सैरीक सोदून पायांचो वाणो जरयत आसा. गांवान गांव भोंवते आसा. ग्रेस्तांक घरा सोबनात जाल्यार ग्रेस्तांक घर सोबना जाल्यार भांगरा नेटोंक तो असमर्थ जाला. ह्या दंदवान बुडुल्लो बापय तुटुल्ल्यो वाणो घेवन समघरा सोशी वेता आनी थंयसरचें संभाशण आयकोव्या.
1: त्यो तुटलेल्यो समण्याच्यो वाणो व्हरून परत त्या सुसमघरा लागीं गेल्लो. तो गेल्या त्या पावटी सुसम करूंक नेगारलो आनी हांव आरे समघरा तूं म्हजी पिरायेक भरल्या. 18 उतरून 19 पावल्या. अशीर बोवळ्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला. अशीर बावळ्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला. मार रे बाबा, तुटल्या सामण्या वण्याक एक केलो. चेडवाक म्हज्या सैरीक सोदच्याक हांव लागला रे. गिरेस्तांक आमचे पाके कांय सोबना रे. कोलवा पाक्याक नळे कशी सोडूं रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वण्याक एक केलो. अळेगा समघरा, धुवेक म्हज्या भांगरा पुरी पोसला. तरी भांगार विसाच्या सैरीकेक आयकून शर्मेला. धू म्हजी लाखांत एक गुणांत मोरी माय. धू म्हजी लाखांत एक गुणांत मोरी माय आसा तर बरी एक हेळकी घडयेन म्हाका कळी. मार रे बाबा, म्हज्या सामण्या वाण्याक एक केलो. नवे कित्याक घेनाय म्हूण शिण नाका. नवे कित्याक घेनाय म्हूण शिण नाका. नवे हांवें वर्स सादी घेतल्यात. कळमेन पिचार केल्यान 30 रुपये कांय दिल्यान तांकां. धुवेच्या काजराक म्हूण राखून दवरल्यात. आतां तरी मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वाण्याक एक किलो.
7: कालते मागणे भेटोवंक कवी आयतो जाला. रोमित डिसोजा आनी ऍशल वेगसा तांचे मुखांत.
8: मनीस जे बी सिक्वेर लिखिल्ले कवन एक कलते मागणे. हांगासर कवी ताच्या विश्वाक बोवाळ मागता आनी आपणाचे मागणे देवाक भेटयता. ताळ्याक सुमाधुर स्वर, मोतीक नितळ निर्मोचित ना, दोळ्याक सूक्ष्म दिश्ट, जिवाक बरी सकत, जिबेक त्राण आनी गटाय, पायांक बोळ आनी तिरसन, कणाक सुडळ आयकोनचे बाग, हृदयाक निरंतर स्वास, अंतस्करणाक भक्त, हेंसर ताची मागणी जावन आसात. आखरेक अत्मो कितलो मोलादेक आनी तो सस्नाक बाळचे तसलो तो अत्मो कवी देवाच्या पायांतळा अर्पोवंक शिवरता. आमी हे कावन ऍशल प्रेमल वेगस द्वारी आयकोव्या.
9: ताळ्याक म्हज्या सुमधुर स्वर दी देवा, कित्याक तुजी वडवीक तुजी कीर्त हांवें गावच्याक. मतींत म्हज्या निर्मळ चिंतना दी देवा, तुजी होगळीक दराळ हांवें उसारच्याक. दोळ्यांक म्हज्या सूक्ष्म दिश्ट दी देवा, कित्याक संसारी फकत सर नितळ हांवें देखच्याक. जिवाक म्हज्या बरी सकत दी देवा, कित्याक बुलोकी म्हजो कुरीस हांवें वावोंक सकच्याक. जिबेक म्हज्या त्राण घटाय दी देवा, कित्याक तुजी पृथ्वी हांवें प्रबल पसारच्याक. पांयांक म्हज्या बळ तिरासन दी देवा, कित्याक तुवें सुक्षशिल्ले वाटेन हांवें सलच्याक. कानांक म्हज्या सुडाळ आयकोनचें बाग दी देवा, कित्याक तुजे गुणगान हांवें सरळ आयकोनच्याक. हृदयांत म्हज्या निरंतर स्वास भर देवा, कित्याक शेवट पर्यंत तुजें नांव हांवें गळसून होगळसूनच्याक. अंतस्करणांत म्हज्या भक्तीचें सकत दी देवा, कित्याक सदां सर्वतान तुका हांवें वर्णूंक आनी हरसूंक. अत्म्याक म्हज्या निर्मळ दवर देवा, कित्याक ससनाच्या ससनाक तो तुजोच उरोंक. वोटांत म्हज्या सुंदर फुलां दी देवा, कित्याक तांतली विंचनार तुज्या पांयांत तळा दवरच्याक.
7: बुदवन जाल्ल्या माजरा विशीं, नवीन तंत्रज्ञाना विशीं कवी रुपक हांड म्हजे माजर बुदवन जाला म्हणलें कवन लेराय डिकुन्ना आनी जस्विटा क्रास्टा मरिफात आयकोव्या.
10: म्हजे माजर बुदवन जाला. बरयणार RS भास्कर कोच्ची. प्रस्तुत कवनान कवी डिजिटल माध्यमां कितली शक्तिशाली जाल्यात आनी ती कशे मनशाक आपल्या मुठी भितर दवरनासात म्हणले मजराच्या रुपका मुखान हांगासर म्हजे मजर बुदवन जाला म्हणटा. मजराचो स्वभाव उंदराक धरचे, दोळे नंपून दूद पियोवचे, मसले पाटल्यान धांवचे, सुण्या संगी झगड्याक रावचे इत्यादी. पूण संसार बदल्ला, काल बदल्ला. बुदवंत जाल्ले मजर सगळ्यांच्या पांयां कडेन येवंक आशेता. आळशी जाल्ले मजर केवल बसोन काम करता. हांगासर डिजिटल माध्यमाचे व्यसनाक बळी जाल्ले युवा जन हर एकमान आळसाय दाखयतात. हे ह्या कवनान कवी सांगूंक प्रयत्न करता. आमी आयकोव्या मुझे मजर बुधवन जला
11: मुझे मजरा सापड़या आता बुधवन जला जल मासावंतावन आता ते वाढला मुझे मजर आता बुधवन जला आदींच्या बरी ते आता उंदरा पाटलान धावन घेना उंदीर येवन मुखार रावले तरी ते आंगार हात लायना मुझे मजर उंदीर येवन मुखार रावले तरी ते आंगार हात लायना दोळे दांपून दूद पियोनची सवय ताणें सोडल्या आतां ते दोळे उक्तेच दवरून दूद पियोन सरयता दंपून दवरलेल्या कुंडल्या तावन आतां ते बांगडो सोरून घेना बांगड्या सुकुटको बोशेन दवरून दिताना मात ते काडून खाता सुण्याच्या कावळ्याच्या झगड्यांत आतां ते वांट्याक पावकच ना चानयेचो आवाज लेगीत ताचें लक्ष मोडूंक पावना नुस्तें कान आंगड्यान घेता व्हड व्हड उलो मारता म्हणून ते आतां दंपून पावना बोसल्या कडेनच ते हालता दिसना मीत बाय ताका यो म्हणटा इल्लो वेळ खेळया म्हणटा पूण ते जापच दिना ताका वेळ ना न्हय आदी मोदे हागोंक मुतोंक ते भायर धांवता ते करे उरलो वेळ म्हज्या आल्तरा कडेन बसता आनी हांव वाचता ते आयकून घेता कित्याक जाणा ते आतां बुदवोन जाला म्हज्या माजार आतां बुदवोन जाला
7: पावस दिश्टीतावन पयस जाला पावसाक राखून आसचे धरती बेजारायन भरल्या आनी पावसाक आपोवणें दिवंक मुखार येतात जेस्लिटा डिसोजा आनी रेलिशा सेरावो यो रे पावसा म्हणल्या कविता द्वारी
5: भुमी पावसाक तानेता बियाणू किरलोंक आशेता मोनीस उदकाक तानेता रूख जडां पाल्योंक पळयतात गाद्यांतलो रायट पावसाक सोपनेता ये रे तूं ये रे पावसा प्रकृती सगळी भिजय पावसा बांयो न्हंयो तळी उदक नासतना सुकल्यान मोनीस सगळो दगीन गामान बुडोवन गेला पियोनच्या उदकाक सगळ्यांनी बरगल पडला रूख जडां तण सगळ्यांनी सुकोन करपाल्या तूं नासतना पावसा मोनीस वांसोंक सकना मनजती सुकणी जीवदाळी ताणेन मोरोंक लागल्यान फुलां जडां वनस्पती बावन सुकोन गेल्यान तळ्यांतल्यो बांयतल्यो मासल्यो मोरोन पडल्यात वोताच्या दावेन गादे पुरा फुटोवन गेल्यात मागतां पावसा तुजे पासून वेगीये भुईं भिजय जिवांत आसल्या सगळ्यांकी उदकाचो अमृत जा ये रे पावसा तूं ये
12: पावस कितलो गरजेचो उदक कितलें अमोलीक उदका विणें जियोंक कश्ट पावस पयस जाला मनशाचो स्वार्थ सडला मनीस पयशांनी कितलेंय घेवंक शकता म्हूण चिंता पूण प्रकृती मुखार दैवीक शक्ती मुखार निश्प्रयोजीक जाता पावसा खातीर मागणें बोळान सलच्या काळार कवी जोसेफ लुईस आसतान पावसा लागीं मागता आनी सुकली धरती भिजय सुकणी सावजांक सुशेक हाडणी ये म्हण ये रे पावसा म्हणल्या कवनांत आपोवणें दिता
7: ह्या कविता कार्यांत भाग घेतली डियोन मस्करेनस मनविता फेर्नांडीस वियोना मेलिशा डिमेल्लो लेस्लिन रेशल कुटिनो, शविल वेगस, रिया स्टेला फर्नांडिस, रोमित डिसोजा, आशल वेगस, लेरॉय डिकुन्ना, जस्वीटा क्रास्ता, जस्लीटा डिसोजा, रेलिशा सरावो आणि हा तुमची कार्यनिर्वाहकी मेलविटा डिसिल्वा सर रेडिओ सारंगाच्या ऐकोप्यांक देव बरे करू म्हणता आणि मुखारी ऐकते रवा रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळ जिणी.
0: आईच्या या कोंकणी प्रसारण कोंकणी पोदा आम्ही ऐकव्या. सुरुवातीचे पद विल्फरे बिंबसान रचलेले आता प्रसार जाता.

0: प्रत्येक बिडी ताळू मळू कार्यक्रमाक स्वागत. एक सुमित पौदायकल उपरांत आमी कीथ फुटाडो संग तमसो संवाद सलोवन उरता. मुगो जुना आतां कॉल करा तुमी 6364204949 संख्याक उलोवेत कीथ संगता. कीथ एक कॉल येवन आसा कोणाचे पळोवया. हॅलो नमस्कार. हॅलो
1: हॅलो नमस्कार.
0: नमस्कार, कोण उलयता? हा, कामत हम सांगा सांगा.
1: आमचो मनीस तुमच्या स्टुडिओंत आसा म्हणून आमकां खबर मेळ्ळी.
0: वय
1: कीथ फुटाडो.
0: कीथ फुटाडो
1: ताका अभिनंदन पटेल.
0: ओके.
1: बोआपुरबायचो टॅलेंट वन तरणाटो. भायर येवचे उणे आता म्हळ्यार भायर म्हळ्यार लोकांक दिसोंक दिसना आसलो, आता येयलो दिसोंक सुरू जालो.
0: देव बरें करून देव बरें उलोवंक आगे सवाल विचारूंक आगे ताका. देव बरें करून देव बरें करू देव बरें करून
2: देव बरें.
0: ओके, लॉरेन्स पॅट्रिक आमचो मिनेजस
2: रोशन कामत.
0: रोशन कामत
2: म्हजो मोगासो. म्हजो मोगासो म्हळ्यार ही आतां कोंकणी आतां काल आमी पिक्चर वावर करून भायसरल्या. निजय की ताचो व्हडलो हे आसा, बॅकबोन सपोर्ट आसा आणि त्या पिक्चरात ताणें जाय तितले ताणें एफर्ट घाला, खुद्द नटन केला, प्रमुख पात्रांत तो आसा त्या पिक्चरांत. सत्संगी जाल्यार म्हाका हांव आतां जेरी सर आणि जेरी बोंदेल सर आणि रोशन कामत ते दोगी जण म्हणजे आतां दोग व्हडले पिल्लर म्हणले बरी दोग भाव म्हणून सांगत हे फॅमिलीत आमी तांच्या सपोर्टान देखून आमी आतां मस्त आमकां मुखार येवचे. अपकमिंग डेज आमी फ्युचरान एक बरें प्लॅन अप करून आसा. कितें आतां सद्याक आतां के एम एस कोंकण मेलडी स्टार तशेंच तुमी आसात, आमी पुरो उट्टूक सांगता म्हणून एक हालें करीचें म्हणून आसा पण काले जाता म्हणून कोंकणींत एक आमी एक हालें चेंजीस हाडूंक जाता की फिल्म सिरियल या काले म्हणी
0: रियलिटी शोज.
2: रियलिटी शोज या एक्झॅक्टली म्हळ्यार आमचे थोडं आणि आमी गुत्तू ना आमचो अवधी कितलो मुसून आमकां आसा देवान आमकां कितलो मुसून जाला त्या भितर आमी आमचें काले करचें कार्य आमी करचें मुखले युथाक एक
0: दवरचें तें प्लॅटफॉर्म दवरचें. चिरी जावन आसा एक बोवा परबाय असो नाटक मनाद एक दोतोर ऑलविन सराव असो आनी क्रिस्टिनिना आसा आनी साहित्य जाणांनी आनी क्लॅनविनानी परत तांचो अभिनय केल्लो आसा स्विडलांनी परत. हो नाटक आतां पोरवां ऑगस्टाच्या 15 तारखेर उर्वा हॉलांत तुमी खेळोवच्यान मुखेलपण घेतिल्लें आसा. हाचे भशेन चिरी नाटका भशेन तुमचं कारण कितें तीस नानियांची?
2: फस्ट ऑफ ऑल हांव ते सगळ्या टिमाक हांव मस्त हायली हांव रिकमेंड करता खंय गेल्यार क्रिस्टोफर जावं दी फादर अल्विन सरान बरयल्या रिकल्याचे ताचे बरेचे रायटींग आनी ते सेन्स एक आसा पळय आनी ऍक्टर्स क्लॅनवेन जावं दी क्रिस्टोफर जावं तांची फूल टीम आतां ऑलवेन आसा वेगस तातूं आनी तो पर्टिक्युलर ड्रामा निजय की आतांच्या प्रेझेंट सिट्युएशनाक म्हळ्यार आतां आमचें जनरेशन चेंज जालां. सेम आतां हांव केल्लें म्हणटा ओल्ड 20-30 इयर्स बॅकान कालें जालां आतांच्याक गुत्तू ना तरणाट्यांक गुत्तू ना पुरो मोबायला भितर आसात 5G म्हण सांगून आतां आतांच्या मोतये भितर जाला 5G म्हण जालां आतां तसल्या परिस्थितीर अले एक नाका जाल्ले पुरो डायवर्ट जावचे बदलाक अले एक प्लॅटफॉर्मान ते बरे कन्न एक्ट करून दाखयतात प्लस ते विशय हाडटा तंतू आमचें मॉरल हें आसा आमचें बायबलाचें हे विशय आसा पुरो ए टू झॅड आसा आनी मस्तू मायंडाक रिलीफ मेळचे जाले विशय आसा ते हांसूंक जाय तितले आसा मेनली वो ड्रामा हांवें दिसलो खाले म्हणल्यार म्हाका हांव कॅथलीक सभा हांव आतां पुरो ह्या हातूंतून भायर आयल्या उपरांत हांव कॅथलीक सभा इगर्जी आतां वाड्यान पुरा तशें पुराय ती हांव मेथर हांव प्रयत्न करतात आसा कित्याक म्हणून म्हाका तेंत म्हणलें बरें कोंकणींत म्हजे आमचे मायभाशेक हांवें करूंक आसा म्हाका ताका आतां टायम दिजे म्हूण सांगून तशें कोंकणी नाटक तातूंत तशेंच आतां कॅथलीक सभा हातून एक हालें फंड रेजींग आमकां करूंक आसलें त्या वरवीं म्हाका चिरी ड्रामा सूक्त म्हणून म्हाका दिसलो 14 इयर्स जालें कॅथलीक सभा आमचें फॉर्म जावन उर्वा घटकांत जावन तशें जाल्ल्यान कांय प्रोग्राम्स करून जातले एक कालें म्हणी एक फंड रेजींग दोनच्या खातीर एक आमी एक आयोजन करताना म्हज्या मतीक आयलो एकच ड्रामा हांव हटकन तांकां सांगलें आमच्या मेंबर्सांक तोच ड्रामा आमचे इगर्जेन जाय कित्याक म्हणल्यार उर्वांत जावना आमच्या लोकांकच स्पेशली कळाचे वो ड्रामा पडी जेत म्हणून सांगून तशें बरोच ऑगस्टाचे 15 दिसा सय सोमवार पडटा
0: सांजे
2: सुटके प्लस भुरग्यांक आमच्या यंगस्टर्सांक पुरा रेकग्निशन दिजे म्हणून सांगलां 95% एबव करून केल्ल्या 2024-25 23 टायमाच्यांक आनी आमच्या पॅरिसच्या लेवलांक कोण आयिल्लेशें करचे रेकग्निशन दिजे म्हणले खातीर ते प्रोग्रामीक दवरला प्लस तो ड्रामाय दवरला तशें ड्रामाचे हांवें सांगिचे म्हणून सगळ्यांक सडवत गोत्ता आसा तांकां पळोवन आणखी सुमार जाण आर्टिस्ट आनी हे जे या तयले टायपाचे लिखणे बरोवंक सुरू करीचे म्हणून म्हजी आशा
0: ओके तुजे भशेन दिसाचे जाल्यार डिस्कस थ्रो जावंक पुरो शॉर्ट पुट जावंक पुरो हे तुका कंटिन्यू केले जाल्यार एक फ्युचर आसतो म्हण भोगतो ना घेताय
2: एक्च्युली फ्युचर आसतो ना म्हूण सांगिना पूण म्हाका तितल्यान बॅकअप दिवंक या सपोर्ट करूंक म्हज्या डॅडीन सोडून म्हाका तुजे कोणी नातले म्हाका म्हाका काल जाल्यार लास्ट ताका तितलो आयवज खर्च करचे काले म्हणी करचे मागीर आमा एक एक पॉयंट आसा आमी क्रिस्तांवचे आमकां ती एक पायवटची सोय आहा आमकां आतां हांवें केलें गेलें आय पोरबू आतां म्हऱ्यान आय पांजे दिन पुणे आय म्हळ्यार पावर लिफ्टींग करता न्हय तूं कितले उकली येत म्हणून तशें तांच्या मतीन आसलें तें आमकां तातूंत आमी काल येता आमकां आमचेच मनीस आमकां सपोर्टी करना त्या टायमार
0: डिमोटिवेशन
2: करतात आतां हांव जिखून आयलें रे हांवें म्हणलें बरी आमकां तेन्ना तें प्लॅटफॉर्म नासलें आतां आसलें तेल्या सोशल मिडिया सांगचे जाल्यार नांव काडी दिगूत ना हे कार्यक्रम दायजी मिडिया या ते आतां फेसबूक या वॉट्सएप या काही नासलें हांवें केल्लें साधन केल्ले टायमार म्हाका इवन म्हजे थोडे फोटोज हांवें म्हाका क्लिक करून थोड्यां कडेन आसा ते हांव तांकां इसारल्यार म्हाका आतां मेळटाना तले परिस्थितीर आसा म्हजे ताल्ली सी डी हांवें एक दीस हांवें बायकार दवरली ती सी डी कोणें इवेल्या त्या टायमार काल तांकां बगलें उतर सी डीन तांकां काल दीस त्या तरणाटपणान तांकां सी डीन म्हणजे सी डी काले फिल्माचे म्हणून सांगून गेले म्हणजे हांव काले की दोन गेलो ती सी डी ना म्हजे कडेन तशें म्हजे रेकॉर्ड्स म्हजे कडेन थोडे फोटोज आनी नात आमी केल्ले अचिवमेंटाचे तेन्ना हें नातलें तितलें मोबायलान नातली न्हय 2003 मागीर न्हय पुरो आयिल्लें
0: 2006
2: पळय इल्लें सड हें जालें हांवें म्हजें करियर एंड केल्लें स्पोर्ट्स 2007 मागीर तें इल्लें बेजारेन कित्याक म्हळ्यार हांव एका कॉम्पिटिशनांत एक टॉप पोजिशन आसतना आमचें एक आमकां पॉलिटिक्स आयलें हांवें तांकां सोंड दिजे की पंजाबाच्यांक हरियाणा दिल्ली तांणी फस्ट सेकेंड थर्ड हेजे कर्नाटकान थर्ड हेज फोर्थ हेजे म्हूण सांगून तेल्या पुरो म्हाका तें पसंद जावना कित्याक हांवें ताचे खातीर म्हजो बॉडी एक्सपांड केल्ली हांवें 4 वर्सां म्हणलें हांवें आरशाक म्हजें तोंड हांवें पळोवन जातलें कित्याक म्हणून हांव तितलो खावून मोठो जाल्लो ह्या स्पोर्ट्साक जाल्यार अचिवमेंट म्हजी आशा आसली वर्ल्ड चॅम्पियनशीप पॅरिसान जावंक आसलें 2010 ताका हांव प्रिपेर जावन आसलो हेवी फूड खावन आनी परत मस्तू वर्कआउट करून हें केल्लें एक आशा आसली एशिया गेम्साक सिलेक्शन जातालें पूण मागीर म्हाका बगलें एशिया गेल्यार मागीर हांवें त्याच टायमार एक ट्राय केलें इन्शुरंस फिल्डांत एक काले म्हणी करता तेन्ना हांवें तांचेच इनवेस्ट करूंक म्हणटा ना तांचेच नांवार तेन्ना पयशे नरकूंक सुरू केले तर म्हाका स्पॉन्सर कोण दीत म्हज्या हाका हांवें कॉम्पिटिशन येता म्हणलें त्या टायमार मागीर हांव इल्लेशें बॅकअप केलें हेल्थ पळोवंक स्टार्ट केलें मागीर पळयलें तातूंत कांय फ्युचरांत खंय म्हूण इंजरी जाल्यार मागीर आवय बापाय कोणी पळयतले कोणी आसचे ना मागीर म्हाका बेश्टें म्हाका तें म्हज्या मतीन नातलें आनी मुखार गेल्यार तूं कांय म्हाका अचिवमेंट जाता म्हूण
0: ओके आतां ही मोठाय म्हणटाय तुज्या जिवाची तुजी एक ती सकत म्हणवी ती तुका देवान दिल्ली ते तुजी एक शारिरीक ती एक सोबाय जावंक पुरो तुवें रेड्यूस केली की उपरांत ह्या कितल्या मिशर पावल्लो वेट आतां कितली वेट देवयल्या
2: ना हांव हाय गेल्लो म्हळ्यार 184 kg मसून मोठो जाला 64 inches मसून म्हजें आसलें वेस्ट तें हांवें 55 मेनटेन करून 54 आतां पयर रिसंटली हांव 40 म्हणून हाडली वेस्ट म्हळ्यार एक 123-113 मुसर आयिल्लो परतीक एक्सपांड जालो परतीक बरें जालो मागीर आतां ती एक सुरू जालो आतां फिल्मान एक्ट करतना सांगा काका खातीर आं ನೀವು ಸಣ್ಣಗಾಗಿದ್ದರೆ ನಿಮಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ನೀವು ಹಿಂಗೆ ಇರ್ರಿ ಸರ್, ನಿಮಗೆ ರೋಲ್ ಸಿಗ್ತದೆ. ಅದು ರೋಲ್ ಮೇಲೆ ಟಮನ್ ಏಕ ಫಿಲ್ಮ್ ಆಗ ರೋಲ್ನು ಸೋಮೇನದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಬಸ್ಲ ಆತ. ಆತ ಸಂಗ್ಲೆ ಮುನಿಸ್ ಮಾ ಆಗದಲ್ಲ ಅವ್ ಈ ಮೊಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ದೇಲಿ ಮಗ ಎಂತ ಸವಾಲ್ ಮಗ ಗೆಲ್ಲಗಡೆ ಪೂರ್ತಿ ಮೊಟ್ಟತಲೆ ಮಗ ಸಾಬ್ ದೀವನ್ ದೀವನ್ ಪೂರ್ತಂಗೆಲ್ಲ. ಅದಕ್ಕೂ ಏಕದ ನಿರ್ಧಾರ ಅವೆಂತ ಕಾಣಿದ್ಯ ಫಿಲ್ಮ್ ಕರುಂಗ ಸಾಧ ಕೀನಾಗಿ ಮಗ ಅವ ಏಕ್ ತಿನ್ಲ ಮುಜಿ ಬಲಕಿ ಅವ ಮೇಂಟೈನ್ ಕಂದೂರಿಯ ಬೋಲೆ ಅವ್ ಮುಲ ಜಲ್ಮ ತನಂತ ಸುತ್ತ ಅಲ್ಲು ಅವಂತೂ ಹೆವಿ ತಲ್ಲು ಬರೀ ಧೋನಿ ಮಗ ಅವ್ ಆಮಿ ಕಿಕ್ಲೇ ಕಂಟ್ರೋಲ್ ಗೆಲ್ಲ ರೀ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ. ಪುನ್ ಏಕ್ ಕಾಲ ಅವ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ನಾ ತಶದಲ್ಲ ಮಗ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಬರುವೆ ಮೋಟ ಇಲ್ಲಿ ಮುಜಿ ಫುಡ್ ಬರುವೆ ಫುಡ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ದತ್ತವ ಎಕ್ಸೈಸ್ ಕರ್ನ ಬರೀ ಸಲ ಮುನ್ ಸಮಗಿಸಾಯ್ನ ಅವ್ ಎಕ್ಸೈಸ್ ಕರು ಅವ್ ಡಿಮೋಟಿವೇಟ್ ಕರ್ನಾಕೊಂಡಾಗಿ ಕಷೆ ಆತ ತಶೆ ಮುಂಡೆ ಮೆಂಟಲ್ ಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಸಜೆ ಕಂಚೆ ಖರ್ಚೆ
0: ಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಅಸ್ಲಾಮ್ ಅದು ಬರಕ್ಕೆ. ಪುಣ ಹೋಯ್ ಹಂಗ ಸರ್ ತುಜ ಕುಟುಂಬ ಅಂತವನು ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಪತಿ ನೇದವನ ಕೋಸ ಸಪೋರ್ಟ್ ಆತ ಜೀವಿತ
2: ಪತಿ ನಿಧ ನಿಜಕ್ಕೆ ಮಸ್ತ್ ಸಪೋರ್ಟ್ ಅಸ ಕಿತ ಮಳ್ಯಾರ ಅಥವ ಕಾನೆ ಕರ್ತದಲ್ಲಾರ ತಚ್ಚೆ ಏಕ ಕಾನೆ ದಾನ ಮಕ ಫ್ರೀಲಿ ಮಳೆ ತಕ್ಕ ಗೊತ್ತಸ ಅವು ಕಾನೆ ಕರ್ತದಲ್ಲಾರ ಅವ ಭಾರಿ ಆಲೋಚನೆ ಕರ್ತ ಅವನು ಕಂಚಿ ಕಾಮ ಕಂಚಾಗ ಅಡ್ಕಲ್ ದಿನ ಮಳೆ ಉಳಿನ ಪಾಟಿ ಸಾಪ್ ಈ ಕಾಲೆ ಮುಟ್ಟದ ಏಕಿತ ಕಷ್ಟಗೆಲ್ಲ ತೆಗಿದ ನಾನು ತಕ ಮಳೆ ತಗ ಗೊತ್ತಸ ಅವ್ ಕಾಲೆ ಮಣಿ ಕರ್ತದಲ್ಲಿ ತೆಗ ಅವ್ ರೀಚ್ ಕರ್ತ ಅಂದ ಪಾಯಿಂಟ್ ಆಗ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ ದುಸ್ಸಿನದೆಲ್ಲ ಸವಾಲ ಗಲ್ತದ ತಗ ಸವಾಲ ಗಲ್ನಾದ ತಗ ಗೊತ್ತಸ ಕಾಲೆ ಮಣಿ ಕರ್ನ್ ಕಷ್ಟ ಮಣಿ ಕರ್ನೆ ತಾಮನ್ ಈಗ ದತ್ತಾಮನ್ ಜಾಯಿನ ಮುಳ್ಳೆ ಮುಜಗಡೆ ನಾ ಮುಂದೆ ಜಯ ಗೊತ್ತ ತಕ ಈಗ ಅನ್ಸನಸ ಮಳೆ ತೊಡೆ ಬಟ್ಟಿ ಅವು ಲೇಟ್ ನೈಟ್ಸ್ ಯಾ ತೊಡೆ ಬಟ್ಟಿ ಕಾಲೆ ಕರ್ತ ಯಾ ಕೈಮಣಿ ಅವ್ ಪೂರ್ತಿ ಕೈಮಣಿ ಟ್ರಾಪ್ ದೋತಾಗಿ ಯಾ ಗಂಚನ್ ತಶೇನ ಪುನ್ ಏಕ ಆಮಿ ಆಮಿಚೆ ಈಗ ದೋರ್ಲ್ಯಾ ತಿ ಪೈಲೆ ತಾನೆ ಇಮೇಜ್ ದೋರ್ಲ್ಯಾ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆತ ನಾಜಿಗೆ ಮುಸರಿ ಏಕ್ ಮಕ ಬೇ ಆಸ ಆಮಿ ಆತ ಈಗ ಅಂತೂ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಆಸ ಇಮೇಜ್ ಈಗ ಪೊಳಿಜೆ ಬಟ್ಟ ಪೂರ ಮುಂಟನ ಈಗ ಮುಜಿ ಕಾಶ ಕಾಲೆ ನಾರ್ಮಲ್ ಲೈಫ್ ಜೀವನ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಿಕ್ಲೆ ಆತ ಕಷ್ಟ ಅಂತ ಈಗ ಪೂರ ಬರೆಂತ ಕಾಲೆ ಒಡ್ಲೆ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಕ ಕಾಯೇನ ಮಕ ಕಾಲೆ ಮಳೆ ಸಮ ಹ್ಯಾಪಿ ಅಲ್ಲ ಪೂರ ತಿಕ್ಲೆ ಅಂತ.
0: ಓಕೆ ನಾಟಕಾನೆ ತುಂಬ ಅಭಿನಯ ಕರ್ತನ ಯಾ ತಿನ್ ಸರ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್ ಬ್ಯಾಕ್ ಸ್ಕೋರ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ದಿಸನ ಬೆಳಾಚಿ ಬಂದಡಸ್ತ ರಾತಿ ಈಕ್ರ ವಾರ ಅದೋನು ತೇ ತುಜ ಹೆಲ್ತ್ ಆಕ್ ಎಫೆಕ್ಟ್ಸ್ ಅಲ್ಲ ಸರಿ
2: ಸಡಾವ್ದೋನ್ ಮಕ ಮಗ ಎಫೆಕ್ಟ್ ದೋನ್ ಕಾರಣ ತೆಂತ ಕಿತ ಇಮ್ಳಾರ
0: ಮೊಟ್ಟೆ ಅವಂಚಿ ನೀದ್
2: ನೀದ್ ಗಳ್ಲನ್ ಅನೇಕ ಕಾಲ ಇಮ್ಳಾರ ತನಿ ಅಮಿ ಚಾರ್ ವರ ಬೈಸನ್ ಗೆಲ್ಯಾರ ಈಗ ನಾಟಕ ಕಡೆ ತೇ ಮುಂಟಾದ ಸಾರ್ಪ್ ಸಾಡೆ ಸಾತ್ ಆಟ ಸಾಡೆ ಆಟ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ತಾ ಮುಂಟಾದ ತೈ ಗೆಲ ಅಪ್ರ ಅಂತೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ ನಾನು ತೈಗೊಂದು ನಂಜೆ ಮುಖಿಯಲ್ಲಿ ಗೊಂಜೆ ಎತ್ತಾತ ನಂಜೆ ಸ್ಪೀಚ್ ಕರ್ತಾ ತಂಚೆ ತೇ ರಾಜಕೀಯ ಉಳಿತಾತ ತೇ ಪೂರ ತಂಕ ಮೈಕ್ ತಂಚೆ ಪೂರ ಕೌಂದಲ ಅಪ್ರಂತ ಏಕಾವರ ಸೊಟ್ಟದ ತೈ ಜೋ ಲೋಕ ಜೋಂದಲ ಅಪ್ರಂತ ತಂಕ ನೀದು ಒಟ್ಟ ಮಗಿ ತೋಡ್ ರಾಮ ಅಮಿ ಕರ್ನ ಮಗಿ ರಾಮಕ ಕಾಲೆ ಊರ್ಲೆ ಶೀತ ಯಾಸ್ತಾ ಬಳೆ ತೇ ತೇ ಜೋ ಅನ ತೇ ಜೋಯಿಜೆ ಪೊಟ್ಟ ತೇ ವೈಟ್ ರೈಸ್ ಅನಿ ಪುರ ಮುಂಟನ ತೇ ಮಗಿ ಬುಕ್ಕೆ ಅಕ್ಲಾ ಸರ್ ಜೋಯಿಜೆ ಪೊಟ್ಟ ತೊಡೆ ಬಡಿ ಜೋಯಿನ ಸ್ತನ ಇಲ್ಲ ತೇ ನೀದ್ ಮೇಳ್ನ ಮಕ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಡ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶಿವದತ್ತುಗಳಿಗೆ ಇದಕ್ಕೆ ಹಿಟ್ ತಲೋಗಿ ಮಳಾರ ತೊಡೆ ಬಡಿ ಏಕ ದಿವಸ ಅಂದ ಮೇಲೆ ತೀನ್ ಶೋಕೆಲ್ಲ ಸತ್ ಏಕ ಏಕಡೆ ಅನೇ ಸುಕೂನ್ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಗೊತ್ತು ನಸ್ತಾನ ಅನೇ ಏಕತ್ ಸಾಗಿರ್ದ ಅನೇ ದೂರ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಅಲ್ಲೇ ಪುತ್ತೂರು ನನ್ನ 3:45 ಅವರ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕನ್ ಗರ ಫಿನ್ ಡ್ರಾಮ 7:45 ಫಿನಿಶ್ ಕರ್ನ ಗರ ಏನ್ ಬೋತ ನೋ ಸಡನ್ ಹೋದಲ್ಲ ದೂಸರೆ ಸರ್ ತೀ ಈಗ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಮುಜೆ ಆಜಿಗೆ ವಿಸರು ನಾನು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಪುನ್ ಕರ್ಸ್ ಕಾಡ್ಲ ಪುನ್ ಲೈವ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಅಷ್ಟೇ ಪ್ಲೇ ಖರ್ಚಾಗಿ ಬ್ಯಾಕ್ ಸ್ಕೋರ್ ಅಷ್ಟೇ ಗಲ್ಚಾಗಿ ಆತ ರೆಕಾರ್ಡ್ ಡ್ರಾಮ ಪ್ಲೇ ಖರ್ಚಾಗಿ ಮುಸ್ತು ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಗೇನ್ ಮಕ ಈ ಕಿತೆ ಬುಗ್ಲೆ ನಾಕ ಕಿತ ಮಳಾರ ಇಟ್ ಟೇಕ್ ಇಟ್ ಫಾರ್ ಗ್ರಾಂಟೆಡ್ ದಲ್ಲೆ ತಿಕ್ಕೊಂಡ್ ಮಕ ಅವ್ ತ್ಯಾಜಾಗ್ಯಾನ ಅವ್ರ ಅವನ ಕೈಗೆಲ್ಲ ರೀ ಮುಜೆ ಈಗ ಸಿಸ್ಟಮ್ ಅಸ ನೀ ಕೊನೆಗೆ ಕರಿಯತ್ ಮಳಾರ ಓಕೆ ಕರ ಅವನ್ ಅವ್ ತಶೆ ಅವ ಎಕ್ಸಿಟ್ ತತ ಅವ ಇವನ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಅಂದಲ್ಲ ಎಕ್ಸಿಟ್ ದೊಂದು ಕಾರಣ ತಿಂತ ಅವ ಮತ್ತೆ ಈಗ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕೇಳೋದಲ್ಲ ಮಕ್ಕ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಅನ್ ಚಾನ್ಸ್ ಅಸ ಪುನ್ ಮಕ ಬೊಗನಾಗಿದ್ದಂತ ಕಾಲಕ್ಕೆ ಬೆಸ್ಟೇ ಕೈಮಣಿ ಇಂಜರಿ ಇದಲ್ಲ ಕೊಣ್ಣಿನ ಅಂತ ನಾವು ಈಗ ದೂನ್ ದಿವಸ ನಮಸ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಮುಂಟ ಕಾಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ ಮುನುಗಿ ಏನು ದೊಡ್ಡ ಕೊಂಗ ಚಕಚ ಮುಂಟತ್ತ ಪೂರ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ದಾವಂತು ಈಗ ನಿರ್ಧಾರ ಕನ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಫೀಲ್ಡ್ ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ ತಂತು ಕಾಲ ತಂತು ಈ ಆಸ ಪುನಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಮುಜು ಟೈಮ್ ಎತ್ತ ಅಂತು ಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಅಸ್ತ ಮನೇ ರಾಣಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಅಂತ ಆಮೇಲೆ ಶತಿದ ಕೊಂಚೆ ಟೈಮ್ ಅರ್ಧ ಕುಂದಲ್ಲಿ ತರ ಆತ ಅಂತೂ ಕಾಲ ಕುರು ಸಹ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಮುಕ್ಲ ಅಂತ ಕೊನೆಗೆ ಈಗ ಹಸುಂಗ್ ದತ್ತಾಗಿ ಮುಜು ವೇಳ ಮುಖ ರಾಣಿ ಕಾಲ ಅಂತ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಕೊಡತ್ತ ಪಡಿತ
0: ಓಕೆ ಜೋಕ್ಸ್ ಹಸೋ ಕಾಮಿಡಿ ಲೋಕ ಸಡ್ಡ ಪಸಂದ ಕೊರ್ಸೋ ವಿಷಯ ಫಸ್ಟ್ ದಿವಸನೆ ಅಚಿ ಖಾಯಿಸ್ ಮಸ್ತು ಸೈಜ್ ಅನಿ ಜೋಕ್ಸ್ ಸೈಜ್ ಮುಂಟೆ ಜೋಕ್ಸ್ ಕಶ ಹಸೋಂಗ್ ತುಜ ಪ್ರಕಾರ
2: ಆತ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆತ ಆತ ಸು ಜನ್ರೇಷನ್ ಸು ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿಮ್ಲಾರ ಆಮಿ ಮುಂಚೆ ಮಾತ್ರ ಸಿಂಗಲ್ ಮೀನಿಂಗ್ ಡಬಲ್ ಮುಂಟದ್ ಆತ ಪೂರೈ ಪೂರ ಐಕಾತದ್ ನಾ ಮುನ್ ಸಾಯಿನ ಆತ ಗಂಚೆ ಆತ ಕಾಲದಲ್ಲ ಪೂರ ಪೂರ ಈಗ ಮೀಡಿಯಾ ಐಕ್ಲೆ ಆಗಿಲ್ಲ ಆಗಿಮ್ಲಾರ ಪೂರ ಜಾತನ್ ಮೊಬೈಲ್ ಅಸ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ರೀಲ್ಸ್ ಪುರ ಕರ್ನ ಪೂರ ಒಡ್ಲಿ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ದಲ್ಲಿ ಅಂತ ಪುರ जोक्स जायचे. म्हण कशें कितें म्हळ्यार बॉडी शेमींग करणे ह्या काळांत म्हणटात कोणाचे अंग हें जाल्ल्यांक हें करून वचो जाल्ल्यांक हँडिकॅपाच्या वेळार या थोडे आमी तांचे वेळार आमी मक्कार करूंक आमी वचून वचो. एका थोड्यांची सोयी आसता मॅनरिजम ताच्या वेळार तूं कालें कर इमिडियट कर काय बेजार ना पूण हँडिकॅपाच्या करून वचो म्हणून म्हजी एक तिकले ते आशा. मोठ्या आयल्या की हांव बेजार करना कित्याक म्हणल्यार ते एक पार्ट ऑफ लायफ आले बरी कालो म्हजे कितले जण म्हणटा कसो मोठो जावचो म्हणून ती एक संवसाराची विधी ते काय करून तांणी आमकां विचारचे आमी तांकां विचारचे हांवें कशें बरी दिवचें उलटा ते फन पूण हँडिकॅपाच्या मक्कार करून वचून
0: म्हणजे जल्मतवन एक पाप दे बांधिल्ले एक म्हणटा ताका येत आसतना तशेंच जल्मन आयला जाल्यार
2: आतां हुंदू म्हणटा ताका ते हिट जावन कारण काले मात्यार कॅस नासतना ते खंय मुसूर पावलें ते तशेंच
0: उपरांत
2: ना म्हजे पयल्यांत गेल्ले ते पयल्यांत गेल्ले एक आमी सांगित आमी कोडयाल रावचे आमी मिठाचे आमी सड आसा हे उदक तशें काले म्हणून सांगित मागीर म्हणटा पयशे जाता म्हाका जाल्ले दिसना
0: कालीत बँक बॅलन्स झिरो
2: ना झिरो तुमकां जाल्यार दिता येता ना कांय मिनटां तुका काला
0: म्हण खुशी जाली तुजे उलोवन जायती विशयांत उलोवंक आसा आनी की पूण हांगा सर आनी एक विराम घेता आनी कोंकणी पदां आयकून सुर्यो दोरी येतान येला मुखाचेर तुमी फोन करा कित फोटो आमचे सांगत आसा 6364204949 संख्या आयकत रावा रेडिओ सारंगी 107.8 FM रेकॉर्ड काळजी न्ही.

0: तळव मळव कार्यक्रमाक निमाणे भोवटेक किदसूट आडो संगत स्वागत वेळ झालो दासांत सालिसांनी सो मिनुटां आमी आज जायतें उलोवन आसा किताचें जिवीत मोगीचें न्हू आमी म्हणटा जायते संगती न्ही ताणें ह्या जिवितांत नटन खेळांगण अशें पुरा ताणें वावर केल्लो आसा आनी कित जिवितांतली मुखली योजना कितें तरी आसा रे तुजें तावन तुवें करूंक अशें म्हणजे
1: म्हजे तोंड दोनची म्हळ्यार हांवें जावन कांय प्लॅन करूं ना म्हळ्यार म्हाका कशें एक अवकाश मेळ्ळ्यार ह्या कालामणी कोणें स्टोरी आमी उठ्ठो बसून बरोवचे गी ह्या कालामणी आतां प्लॅन करना आसा एक फॉर एक टीम सेटअप करणे कालामणी स्किट्स करचे गी या एक ड्रामा करचे म्हणून ड्रामा टीम करणे म्हळ्यार एक अवकाश मेळ्ळ्यार एक आमचें बरें टीम सेटअप करून कित्याक म्हळ्यार टॅलंट्स आसात बरे बरे टॅलंट्स आसात एक प्रोफेशनल टीम न्ही एक टीम करी हा तशेंच एक मुवी करीचे आतां हांवें आतां काल स्टार कास्टिंग डायरेक्शन करता तशेंच म्हाका एक अवकाश मेळ्ळ्यार एक म्हजे एक नांव आतां हांवें काल केलां कित्याक हेतून सर हांव म्हजे तोंड पुरो आयडिया हांव तुजोन दिता सोड न्हू हांव जावन म्हजे तातून हांवें काही करून देखून म्हाका एक ड्रीम आसा ते एक डायरेक्शन करीचे एक्टिंगान कोणी म्हणजे म्हाका वर्कशॉप करून म्हजे करना वर्कआउट जाता म्हणून सांगलें जाल्यार हांव एनी टायम आम रेडी कित्याक म्हण हांव खुद्द जावन वसा ना म्हाका एक चान्स दिया म्हणून म्हाका आशा आसा एक्टींग करचें कित्याक म्हणल्यार आमी मस्त प्रयत्न करूंक आमी वचू ना हेतून आनी आतां करीचे म्हण आशा आसा कित्याक म्हणल्यार हांव तूं बॅकअप करणार हांव दुसऱ्यांचे पयले थिंक करतलो
0: ओके
1: म्हजे पसून हांव थिंक करून येतलो ते म्हजे मिस्टेक आसा
0: ओके तशें जावन तूं येता नवें कालेंगे चिंताप आटोवन आसाय आनी खंडी जावन तें बरें जावं दी म्हण आशिता नाटक बरें जातात की फिल्मां बरीं जातात तुका
1: ते दोनी कंपेर करूंक जायना स्टेज आ पळय ती लायव्हली ऑडियन्स तांतू मेळचे रियाक्शन आहात पळय ते काले म्हणटा ते कानाक आयकूंचे तांचे ते क्लॅप्स या विसरल्या तांणी दिवचे ते दुसऱ्यान मुवींत कितले टेक करीत तुवें हे स्पॉन्टेनियस फिल्मांत तुवें पयल्यान तुका काले शिंद जाल्यार फंबल जाल्यार परतीक शूट कर ना मागीर करचे लायव्ह शोचे हांव काले उलयता पळय तेंत हांगा फंबल जायनातले बरी पळोवंक कारणचे से इम्पॉर्टंट तूं पफॉर्मन्स पूण ड्रामांत लायव्हली ऑडियन्स तांतू आमी गॅप दिवंक आसता लोकांनी हसताना या तुवें दिताना ते समा मायकाक आयकना ते आयकता की ना मातशें म्हाका दोनी लायक म्हाका दोनी प्रोफेशन म्हाका निजे की लायक
0: तुका जाल्ल्यान हे तुका दोनी प्रोफेशन लायक जाल्यात तुवें तुजो नाटक बरयताय आमचे प्लॅन आसा
1: हांव तितल्याक पावना त्या रेंजाक पावना हांव कशें म्हळ्यार हांव आयडियाज दिता म्हजे कडेन मस्तू आसात प्लॅन्स आसात या विशय आसात